तू निश्चल करता सोई तुदे आपे भावे सोई वरते जी तू आपे करे सो होई तुदे आपे सृष्ट सब पाई जी तुदे आपे सिर सब गोई।